0: सेवारु खेमला वा खेमलामासे आइन अनि लुमु थुपदेन छोदेन लेप्चा अनि उचिङ चोकनाङ कय ताजिङकी चोकसे यामजिकले पाँदामु ताजिङकी चोकसे उता सिङ वा खुनेनु ताजिङकी चोकनाङ सफा सिखेप्सुम्लु थुपदेन छोदेन सेवारु
1: सेवारु
0: से लम्थान वारु अनि उसेबुङ हिमो
1: नुगेनलो
0: अला आदाङमारे आजै से जुगमुको आबाङ निसुमसे युखे आब्रे बाङ पेली फाक्तिगे
1: इंगा थुपदेन छोदेन लेप्चा नामदा सुकिम दारा पांगफे के युमा अंगा आलो कुसोंग एसटीएनएम सोकेथांग सुमहिमो स्टाफ नर्स यांबो चोगुंगरा याका
0: यांबो चोग यरेरी नुगेन यरेरी सुसंगुवा हनंग अबंगे यामजिक दको यांबो आजोग नुमिया आइन चानिगे अतिन यांबे सम थौ यामले यांबे सम दंग यामजिक ले यांबे सम ने सुजा अगबि रबपे
1: आइन जे अनि सादिके एक पा यामजिक ले यांबे वानि ताजिंग चोगमा स्विम ला
0: नुगेन अमरा नुवा नुवा कनो लुनुरी का

0: Atin, atin lokola adang mare.
1: Ainche ani ANC care bele chai antenatal checkup ametum.
0: Kon yambe manuri kang kon je atin gaini kabat membi.
1: Ah, jo gaini
0: gaini lokpa ANC. Antenatal checkup hamon bele se thi ilakon pano nuri kang anige mette abrena.
1: Antenatal checkup bele chai ma ile sigit na sigang angi kwain yung singang tho chai anige so muhim pek ma ang usen thak ma pong hendo antenatal checkup ametum
0: e kha kendo ANC checkup bele khan tagi ga aktong thi hupte tagi ga the men jinge kan phangsi sigit na me da nani mo ase kara allo aktong yam hoble sa hamara kan yam be samda nuri kang kan samdang sarang me patya brena kan khemla ba khemla kre ke kusing ni mame sutra bang
1: ANC kier che hemang yek pawa
0: gan yek pawa
1: ja thyang yek pawa bele che aja ma hare lagi hemang thyang yek pawa bele che aro manu hinja ne majang nurik tarikang sawan pi
0: ayam dumba ayam dumba saya
1: saya sawan chin aja
0: awe wa sawan chilawang kan ANC ANC checkup kan umo che sarike yek pawa
1: sarike yek pawa
0: kan inja la afale nu do ANC checkup pungma hekma bungkon checkup usindak ma yek pawa
1: o chigit na sigang yung sing ba thaing pungin ne hanang
0: chigit na sigang
1: aja sigit na sigang yung sing ba thaing pung ang thodo anige checkup chok ma ekdame yek pawa ye sari ki yek pawa
0: ala labati kan jaba khan menstrual stop pung hai hanang se ani sigit na pungma thaing pungang se kon khido gaini lokopek ma
1: gaini lokopek mang je usin thakma bong
0: bong ai embagara kanin alo gaini lokakon limang sukhim khamgu siga ati ati wa ilakon
1: mangan gentuk
0: gentuk
1: nang namji gejing
0: e kan limang lap tapasigang ma rasai ani ma hare se kon ma ati pek mang sabange sigit na pung ma chi je pung ra ai thaing pung ra se pek ma usin thak ma che yek pa war samen bi hanang kon sigang se ala nc umo tha mo thideng thyang jang ga yek pa wa ba kon ome ma se
1: ome ma je alo ba yem mo che sari ke
0: alo ba na nya ku tu ala nu ga samen wan thak sire pa ai thak sire pa koi mem ba
1: na
0: langhek ma
1: men chuk na hen che aru che aru che
0: sibir ipatong bai ke
1: ipatong bai ke oke baba na pura pekra ba
0: hanang sing na ba ak tome bung ni
1: hanang alo chi oke ba technology awa sapok sigang du ani ge jamma
0: needed
1: screening po chok mang needed nang
0: kenu bani
1: sida sambahare treatment ajok
0: ome to ambi ake dong ba wa position la ben
1: position
0: nan oi wa ake dong ba yung sinawa nechi wa bi
1: lati wa lo jama aloga
0: ake na sa kere ke okane se ala hamba gar sari ke nu gar sa ani ke to ki thai ho pe ko nu to ki toge ko ake dong sa mo je thi ke je thi thi lang mele sa mo je hi mo do ne sa mo an chi me bi ekan thup den hamba gar kanin thong yam sigang thi de kon sigi na sigang ake dong ba ku ja हा जामासी एक पवा बे हे महारे हमले सिगित ना पुंग मयमले
1: छेसे पक्वा
0: छेसे पक्वा
1: छेसे पक्वा हा नुदी साक्षिया सरे क्वा हा
0: चामा अल्लो तुपना लानी
1: हमे अल्लो ले अल्लो तुपना
0: छेसे पक्वा ओके मे भी करी हाला मे भी करे के हेल्दी एकदम यम तुमबा आवे वा सिगित ना सिगांग पुमा पंग मासी लागे मारे कुजा sama yek pawa sai kan kamo yam thumbi wala ni vitamin sa thema la bi me bi eken kamo sida sambar thi me birsi kan
1: yek pa chama parni sida che hema bele je iron folic acid nu calcium ambi ekdam ek han che
0: sama yek pa aken la badari
1: sum la bang thoje anige
0: sigit na yung singwa
1: sum la bang thoje anige khan
0: le se tuksi labas thalik chama ta maybe tuksi laba tuksi lam e hanang akhen le ka menjone ma hanang sa
1: hanang sa
0: pa oingwa sa mon simala ro me tu ma men chukna gai pa ma men chukna thede we thede me bung
1: we aro nurik tarikang angikwa in sapoksi kang thobo me bung nen
0: me bung nen brain develop la
1: brain develop me bung nen nei फोबो नोरी कंग में बोगने नहले चोगुले जे आरो बा यम मोचे सीधा संभारे एडवांस जम्मा ट्रीटमेंट चे जम्मा पुंग
0: पुंग समय है आलो तारीख नो वक्रक के
1: तोगी बा एक चे हेमांग हो
0: सीधा
1: पंग हाँ हाँ जम्मा दो ट्रीटमेंट नो बा पुंग इंगा सुमुई मुयां बक चोगुंग यारी की निसुंग सिंग ओके बात केसा यारी की निसुंग सिंग हेले चोगुले तो इकन yambe uan en tanje chokma
0: ai konin adang mare kon agme te yor ike no bab khemla ba khemla mare konin mini su megap su mini su akri khun sin lamedi gunu kuvare ga kyang thide chama menu na phiri chama menu na se thide wa
1: chama menu na
0: se na se kan de de me so me bi
1: sen jong wa che
0: menu ne
1: menu ne thi menu ne thi laksi ga menu ne do hanang
0: Putlumang
1: menu nen helen
0: surti yang menu nen yang men farsang me baten farsang menu nen tama yam tu bawa ambu ke sisi wa ambu sembi we sing ala kon nuva nuva kuzaha sam sibu ke ti we se ti su menu nen la ekdam e danger san ki budi ma mixen ha te de me bung khana se
1: aru ki budi ba mixen ache ani ge nehi mo yak ma parne chi सीवियर हेडेक पुंगरा सारी के थागे खातुक करा जाए
0: मारे
1: मारे जे सारी थागे खातुक करा जाए अनि के सोम इम्पैक्ट मा पर्यो
0: मै पोखे
1: हजुर
0: अनि पोखे
1: अनि ब्लीडिंग
0: ए हजुर
1: ब्लीडिंग बेले
0: सिदत्ते
1: सिदत्ते माखी पेक करा सोम इम्पैक्ट मा पुंग
0: ओसेंदा मा पुंग संबानु कांटेक्ट युंग पोखे है ओसेंदा मुसे
1: Tongdu gara,
0: hook
1: lang toka, hook lang ha tongdu,
0: tongdu, tongdu, tongdu, homdu,
1: and him mo yung ma menunen,
0: menunen, big my
1: bong, big my bong, and then Mika nurikang, ni medet in gara,
0: kenang,
1: Mika mang ni nurikang, ni medet in gara, say pressure high bong,
0: tired,
1: hocketang ba, chambra,
0: bong,
1: bongada, fever. Tungda sugara anang
0: kubare ga chajam mensne
1: severe abdominal pain aro sapokin sakir sakto tukara jani reduce baby movement sigit na sigang angi kwain nurik tarika me munchining gara chai
0: akhen akhen lava lisiang na
1: kya lisiang na kai munching
0: angi
1: kwain ching aha me munching gara chai अनि पेग मै पुम
0: ओसेन्टा
1: मै पे या एक पावा हेन्ड पेग मा छि
0: कुबारेङ अक्तन टेस्ट ट्युब गन्ना थिमा म फाले ट्युब व युंग ब पुम
1: ओ खके बा हा पुम हेनंग हेन टेस्ट ट्युब म किंग्स बाय एक्टोपिक प्रेग्नेंसी मे मेतुगी हेनंग एएनसी चेकअप पिले दु अनि गे नि सुबे एएनसी चेक मा छि हेन जे एक पदोवा एएनसी चेक चेकअप चोक मा छि एक पदोवा
0: खने ना खले नुवा पानी आइ खुमै खेमला खा कन पानो सरी के थाइंग युग मा पानवा थ्यांगबेले लथि मारे लथि सावा मा सा एवाम से हने ले हुप कनो मे बि आखु माइन्ड द सीमा पुगे माइन्ड द सीमा पु को से से ओय वांग द ना पिक पाइ गय हिंग मा मेन छुना बु है आलो खा कक्तंग पानहा पुरा पिक पा अगर सुना बो मे बि
1: आलो
0: वे जे वे थिमा थिमा पान एक प पानहा युग मा वाइ ना
1: एन्ट चेकअप मोजे आरो हेमायामा चेकअप हापुङ हेन्जे अनि थेदे चेकअप हापुङ हेन्जे थाइङ पुङ मे सारिके एक पावा ब्लड प्रेसर चेकअप पुङ ब्लड प्रेसर चेकअप मे जुगु वेट चेकअप मे जुगु अङ्गेक्वारे अङ्गेक्वा सपोक सिगाङ थोबो नुरिकाङ पुङ र पपे हेनाङ पुङ ब्लड टेस्ट हामे जोगु युरिन टेस्ट हामे जोगु एएनसी चेकअप पिले दो हुन्छि आइरन नु क्याल्सियम मे बुरु डाक्टर मे बुरु सिधा साम्बारे
0: यरेरे नुवा पान गिउ खाबरे है यरेरे नु गेन अगेन हेले जुला खेन पांगबि पांगबि आनिगे आवा नखा सिगिने युङमा पान वागले तमे हरांग सुमुई
1: मपे मा पर्यो
0: मंग है गाइने डिपार्टमेन्ट मे बि
1: गाइने डिपार्टमेन्ट मचे ओसेन थाक म
0: ओसेन थाक म यक फेलम सुजाला म गते
1: आखिन वैक्सीन सांग वा गनु
0: वैक्सीन
1: टीटी हामे थाइगु
0: टीटी मे थाइगु
1: नेची टीटी दे डोस मे थाइगु हनंग टीटी ले दोस चे हिमांग मैथेगु गरा चे बेले चे टीटी थेकमा गरा चे टीटेनस इन्फेक्शन अमेतुं टीटेनस इन्फेक्शन लाभ बाचे सेप्सिंग पों मानु सादो सेप्सिंग पों